संगीत प्रेमी श्रोत्यांनो माझा अति विनम्र नमन स्वीकारा. स्वागतम सुस्वागतम. आई भवानी तुमच्यावर शक्ती आनंद मानवता शांती ज्ञान सेवाभाव नावलौकिक आरोग्य आणि ऐश्वर या नऊ गोष्टींचा वर्षाव करू आणि हा नवरात्रोत्सव तुमच्यासाठी खास ठरू हीच प्रार्थना आहे माझा तुम्हा सगळ्यांसाठी. तर सिखो आरंभ करूया आजचा आपला सरतरंग कार्यक्रम एका अप्रतिम भक्ती गाण्यांनी.

0: कन्नडसी खो कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणजे सुरेश वाडकर यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया हे पुढील अप्रतिम गाणं.
1: कोल्हासूर व त्याचा पुत्र करवीर या राक्षसांना कोल्हापूरच्या महालक्ष्मीनं त्र्यंबुरी टेकडीवर ठार मारलं. भक्तगणांना असुरांच्या त्रासातून मुक्त केलं. रम्य प्रभाती विविध पूजा साहित्यानिशी भक्त देवीच्या दारी उभा आहे. परमपूजनीय कोल्हासूर मर्दिनीला तो विनवतोय, उठी उठी वो माय भवानी अंबे कोल्हासूर मर्दिनी.

तर शिख आई भवानीच्या आगमनाने वातावरणात निर्माण झालेला उत्साह आणि आनंद असाच सदैव राहो हीच देवीकडे प्रार्थना आहे माझा. तर शिख वातावरण अधिक भक्तिमय करूया या पुढील गीतासह.

तर संगीत प्रेमी श्रोत्यानो या गाण्यासह आपण या भक्तिमय कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर आमचे साथी दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर सिखो लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा सावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग।
2: स्वर तरंग।
1: स्वर तरंग।
3: हेलो चतुनु, नमस्कार, गुड आफ्टरनून टू यू ऑल। श्री सोबत आपण आहात वेदमर्ष स्वर आणि स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनु, 4 वाजले आहेत आणि नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 5 पर्यंत। तेव्हा आमची साथ द्या, नक्की ट्युनिंग करा, नक्की आमच्यासोबत आजच्या संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या। याक्षणी श्रोतनु, भक्ती भावाने कार्यक्रमाची सुरुवात करूया। श्रोतनु, सध्या आमच्या देशात निर्माण झालेल्या अशांत परिस्थितीमुळे प्रत्येकाच्या मनात कुठेतरी चिंता आहे। आपल्या सुंदर मॉरिशस देशात शांतता नांदावी, प्रत्येक नागरिक सुरक्षित असावा आणि समाजात पुन्हा एकदा प्रेम, विश्वास आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण व्हावे, हीच आज प्रत्येकाची मनापासून इच्छा आहे। तेव्हा श्रोतनु, या क्षणी शांततेसाठी प्रार्थना करूया। ऐकूया पहिलं गाणं लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: परत एकदा तुमचे स्वागत। शेरीसोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर। स्वर तरंग कार्यक्रम चालू आहे। काही शोभणे गाण्यांसोबत मी तुमची साथ देणार आहे 5 पर्यंत श्रोतनो। अँड श्रोतनो या क्षणी ऐकूया काही भक्तिगीत। सध्या नवरात्रीचे पवित्र दिवस सुरू आहेत, सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे, तयारी चालू आहे रात्रीच्या पूजेसाठी। तेव्हा अशा या भक्तिमय वातावरणात या क्षणी ऐकूया काही भक्तिगीत। तेव्हा तुमच्यासाठी या क्षणी वाजवत आहोत आशा भोसले यांच्या आवाजात देवदा या मूवीतून घेतलेलं एक भक्तिगीत, याचा आस्वाद घ्या।

0: दास तुझा मी करी प्रार्थना जोडून या कर दोन्ही अंबे विसर न व्हावा तव चरणांचा हाची वर देई.
1: श्रोत्यांनो या क्षणी ऐकूया सुरेश वाडकर यांचं सुमधुर आजात. हे गाणं सध्या सगळीकडे भक्तिमय वातावरण आहे, नवरात्र चालू आहे, तेव्हा अशा या भक्तिमय वातावरणात या क्षणी काही भक्तिगीतांनी कार्यक्रम रंगत आहे. तेव्हा या मंगलमय वातावरणात या क्षणी

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोतनो, सगळीकडे नवरात्रीची धामधूम चालू आहे अशा या भक्तिमय वातावरणात श्रोतनो एक गोंधळ गीत अनिवार्य आहे। नवरात्र चालू आहे, देवीची गोंधळ अनिवार्य आहे, तेव्हा श्रोतनो अर्थातच या क्षणी ऐकूया एक गोंधळ गीत। आनंदी गोपाळ या मूवीतून घेतलेलं एक गोंधळ गीत या क्षणी तुमच्यासाठी, याचा आस्वाद घ्या श्रोतनोंग। कीप ट्यूनिंग श्री सोबत, स्वरतरंग कार्यक्रम चालू आहे।
3: जग किर काळी रात जपा

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: श्रोतनो वेलकम बैक, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत। श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर, स्वर तरंग कार्यक्रम चालू आहे। श्रोतनो सध्या वाजले आहेत 4:40, फक्त 20 मिनिटे राहिले आहेत, ते तुम्हाला पटकन ऐकूया पुढचं गाणं। तुमच्यासाठी वाजत आहोत ऋषिकेश रिकामे यांच्या आवाजात नेक्स्ट ट्रॅक, याचा आस्वाद घ्या। श्रोतनो या क्षणी तुम्ही घरी जात आहात, बाहेर आहात, ट्रॅफिकमध्ये तुम्ही अडकलेला आहात, ते ऑन द वे ट्युनिंग करा, ट्रॅफिकची स्ट्रेस दूर करा आमच्यासोबत विद अन नेक्स्ट ट्रॅक इन द वॉइस ऑफ ऋषिकेश रिकामे। घेणारं भरारी हे गाणं, याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: मित्रांनो, वेळ कमी आहे, वेळ निसटून जात आहे, फक्त 13 मिनिटे राहिले आहेत। सोपटकन ऐकूया एक्स्ट्रा क। या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत महेश काळे यांच्या आवाजात लहानपण देगा देवा हे गाणं। मित्रांनो, याचा आस्वाद घ्या आणि आमची साथ देत राहा श्रीसोबत। स्वर तरंग कार्यक्रम चालू आहे आणि मित्रांनो 5 पर्यंत हा संगीतमय प्रवास चालू असणार आहे। तेव्हा पुन्हा ऐकूया एक्स्ट्रा क महेश काळे यांच्या आवाजात।

0: स्वर तरंग
1: स्वर तरंग
2: श्रोतनू पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. यस, अशा वाटतो श्रोतनू की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या श्रोतनू, एन द मोस्ट इम्पॉर्टंटली श्रोतनू सुरक्षित राहा, काळजी घ्या. आणि श्रोतनू सध्या नवरात्र चालू आहे तेव्हा तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या अनेक अनेक शुभेच्छा. काळजी घ्या श्रोतनू, आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.

मंडी हो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2. तेव्हा मंडी हो कार्यक्रमाच्या आरंभी आणि पूर्ण कार्यक्रम भक्तिमय असणार आहे, कारण नवरात्री चालू असल्याने तुम्हा सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा. तेव्हा साधना सरगम यांचे समुद्र आवाजात ऐकूया कार्यक्रमाच्या आरंभी अर्घरा स्तोत्र.

रसिकश्रोत्यांनो, कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून परत एकदा साधना सरगम यांच्या समुद्र आवाजात ऐकूया देवीची स्तुती आहे, देवीचं जय जयकार करूया, ऐकूया महिषासूर.

रसिक म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी अनुराधा पोडवाळ यांचे समुद्र आवाजात ऐकूया करला गर्दावरी. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.